नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात 93.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे वडोदरा केंद्र. मी मानसी मनापासून आपलं स्वागत करते आपल्या या आवडत्या मराठी कार्यक्रमात. श्रोते हो, काल दिनांक 15 ऑगस्ट रोजी आपण मोठ्या जल्लोषात स्वतंत्रता दिवस साजरा केला. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला 79 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आपण 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साजरे करीत आहोत. आणि मंडळी, दिनांक 18 ऑगस्ट रोजी आपण साजरी करतोय नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी. ह्यानिमित्त आकाशवाणी केंद्र बडोदे आजपासून प्रसारित करीत आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस या महामानवाच्या जीवनावर आधारित श्रृंखला. तर ऐकूयात या श्रृंखलेचा प्रथम भाग.

0: भारताचा अभिमान नेताजी सुभाषचंद्र बोस, प्रवक्ता कृष्णा जाधव आणि मानसी रांगणेकर, लेखन वर्षा परगट, संकल्पना आणि निर्माण कृष्ण भावे.
1: पेटला होता चहूकडे क्रांतीचा वणवा, उगवला होता सूर्य सुभाषरूपी नवा. सन 1800 काळ, भारत ब्रिटिशांच्या सत्तेखाली तुडवला जात होता. अन्याय, अत्याचार आणि क्रूरतेची सारी सीमा ब्रिटिशांनी ओलांडली होती. भारताला एखाद्या पोकळ झालेल्या वटवृक्षासारखे इंग्रजांनी पोखरून ठेवले होते. चोहो बाजूंनी गुलामीचा अंधकार दिसत होता. सगळ्यांना प्रश्न होता, हा अन्याय कधी थांबेल? आम्ही असे गुलाम म्हणून किती दिवस जगणार? निराशेने सगळ्यांची मनं उद्ध्वस्त केली होती. जेव्हा असं वाटायला लागलं की हेच नशीब आहे, तेव्हा एक चिंगारी पेटली आणि त्याचा वणवा संपूर्ण भारतात पसरला.
2: ती चिंगारी पेटली भारताच्या उत्तरेत. 1857 चिंगारीने भारतात सशस्त्र युद्धाची सुरुवात झाली. सगळे क्रांतिकारी प्राण हातावर घेऊन लढले होते. मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवा, राणी लक्ष्मीबाई या सर्वांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले होते. जेव्हा असं वाटत होतं की आम्ही 1857 लढाई जिंकू, तेव्हा नियतीने घात केला. ही लढाई ब्रिटिशांनी कूटनीती वापरून जिंकली. अनेक क्रांतीवीरांनी बलिदान दिले, परंतु त्यांचे बलिदान खूप मोठी प्रेरणा होऊन गेले.
1: भारताच्या मातीचा हा गुणच आहे, रक्ताच्या प्रत्येक थेंबातून शेकडो वीर येथे जन्म घेतात आणि पुन्हा बलिदानाच्या गाथा लिहितात. आपल्या शौर्याने भारत मातेला जणू काही अभिषेक करतात. म्हणूनच हा देश नेहमी टिकला आणि सदैव उभा राहिला. 1857 पराभवाने लोकांची मनं कमजोर झाली नाहीत, कुठेतरी ती आग मनात धगधगतच होती.
2: दुसरीकडे भारताला ब्रिटिश ओरबडून काढत होते. भारतात गरिबी वाढत होती. राजा महाराजांपासून तर सामान्य जनतेची पिळवणूक होतच होती. पुन्हा एकदा स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. महाराष्ट्रात लोकमान्यांनी सिंहगर्जना केली, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तर बंगालमध्ये वंदे मातरमचा जयघोष सुरू झाला. भारतात पुन्हा एक पिढी इंग्रजांशी लढायला तयार होत होती.
1: अशा सर्व परिस्थितीत एक दाम्पत्य आपल्या येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट बघत होते. कटक येथे वास्तव्य करीत असलेलं एक सधन, सुखी आणि संपन्न कुटुंब होतं ते. कटकचे नामांकित वकील जानकीदास बोस आणि त्यांच्या पत्नी प्रभावती देवी हे दोघेही प्रतीक्षा करत होते आपल्या बाळाची.
2: प्रभावती देवी धार्मिक आणि संस्कारक्षम होत्या. आपलं बाळ कसं असेल याची उत्सुकता त्यांना होतीच, पण त्याबरोबर थोडी काळजी पण होती. संस्कार आणि अध्यात्म ह्याभोवती त्या नेहमी केंद्रित होत्या. परिणामस्वरूप ह्याचे गर्भसंस्कार त्या बाळावर होत राहिले.
1: 23 जानेवारी 1897 रोजी जानकीदास बोस यांच्या घरात एका तेजस्वी ओजस्वी बाळाचा जन्म झाला आणि ते बाळ होतं सुभाषचंद्र. 14 मुलांच्या कुटुंबात सुभाष हे 9वे अपत्य होते, परंतु प्रभावती देवींचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. त्यांना सुभाषमध्ये काहीतरी वेगळेपण जाणवत होते.
2: बालपणापासूनच सुभाष अत्यंत संवेदनशील आणि विचारशील होते. त्यांच्या मनातील चांगुलपणा, गरिबांविषयी करुणा आणि सत्यासाठी उभे राहण्याची वृत्ती ही प्रभावती देवींच्या संस्कारांचीच देणगी होती. त्या मुलांना रामायण, महाभारत आणि भारतातील महान व्यक्तींच्या कथा सांगत असे. ह्या कथांमधून सुभाष यांच्या मनात धर्म, कर्तव्य आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली. सुभाषचंद्रांच्या लहानपणाचा प्रसंग आहे. एकदा ते आपल्या आईसोबत घराबाहेर गेले होते. रस्त्याच्या कडेला एक गरीब वृद्ध स्त्री बसलेली होती. तिचे कपडे फाटलेले होते आणि ती अत्यंत अशक्त दिसत होती.
1: त्या वृद्धेला पाहून लहानग्या सुभाषच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. घरी परतल्यावर त्यांनी आईला विचारले, आई, काही लोक इतके गरीब का असतात? त्यांना अन्न, वस्त्र का नाही मिळत? प्रभावती देवींनी शांतपणे

0: पणे उत्तर दिले, बाळा, देवाने सर्वांना सारखे सुख दिले नाही, पण ज्यांच्याकडे ते आहे त्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी गरजूंना मदत करावी.
1: आईचे हे शब्द सुभाषच्या मनात खोलवर रुजले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या खाऊसाठी मिळालेल्या पैशातून काही भाग काढला आणि त्या वृद्ध महिलेला मदत केली. आईने जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू तरळले. सुभाषला जवळ घेत त्या म्हणाल्या, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवणारा माणूसच खरा मोठा होतो. प्रभावती देवी सुभाषच्या मानवसेवेच्या भावनेच्या पहिल्या शिल्पकार होत्या. सुभाषचंद्रांच्या जीवनाला त्यांच्या आईने खूप वेगळ्या प्रकारे आकार दिला. ह्या संस्कारातूनच एक राष्ट्रवादी नेत्याचा उदय होत होता.
0: सुभाषचंद्रांवर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांच्या विचारांनी सुभाष इतके भारावून गेले की त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. कुणालाही न सांगता ते घराबाहेर पडले. अचानक मुलगा बेपत्ता झाल्यामुळे प्रभावती देवी अत्यंत व्याकुळ झाल्या. देवाचे सतत नामस्मरण त्या करत होत्या.
1: काही दिवसांनी सुभाष घरी परतले. प्रभावती देवी यांनी सुभाषला विचारले, सुभाष, आम्हाला न सांगता का गेलास? त्यावर सुभाषने नम्रपणे उत्तर दिले की ते जीवनाचे खरे ध्येय आणि सत्य शोधायसाठी गेले होते. त्यावर प्रभावती देवी म्हणाल्या, सुभाष, तुझ्या जीवनाचे खरे ध्येय तुलाच शोधायचे आहेत. असं म्हणतात की शोधला तर राम भेटतो. तो राम तुझ्या सभोवती आहे, तो सर्वांमध्ये आहे. बस तू तुझी दृष्टी बदल. त्यावर सुभाष म्हणाले, आई, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. मला सभोवती दिसतं ती गरिबी, गुलामी आणि अन्याय. प्रभावती देवी सुभाषला समजावत म्हणाल्या, मग तुझं कार्य कर. लोकांच्या या सगळ्या दुःखातून त्यांना मुक्त कर. या देशाला तुझी गरज आहे बाळा. आणि हेही एक सत्य आहे, राष्ट्रसेवा ही ईश्वर सेवा मान आणि आपलं काम करत राहा.
0: आपल्या आईच्या या शब्दांनी सुभाष भारावले. आईने त्यांना मार्ग दाखवला, जीवनाचे सत्य समजावून सांगितले. नेताजींना भारत मातेवर प्रेम करायला शिकवणारी पहिली व्यक्ती म्हणजे त्यांची आई प्रभावती देवी. शालेय जीवनात सुभाषचंद्र अत्यंत बुद्धिमान आणि अभ्यासू विद्यार्थी होते. त्यांनी कटकमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नेताजींच्या जीवनात आणखी एका व्यक्तीचा खूप प्रभाव पडला आणि ते होते त्यांचे शिक्षक बेनी माधव दास.
1: सुभाषचंद्रांना एकदा त्यांनी सांगितले, सुभाष, तू बुद्धिमान आहेस, ध्येयवादी आहेस, तेव्हा देशासाठी तुला काही करावेसे वाटत असेल तर त्याचा गंभीरपणे विचार कर. नेताजींनी सांगितलं, हो, माझा निश्चय पक्का आहे. ब्रिटिशांना आपल्या देशातून परत पाठवण्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. बेनीदास म्हणाले, सुभाष, भारताला पुनर्जीवित करण्याचे कार्य तुझ्यासारख्या मुलांनाच करावे लागेल. हा देश आणि आपली संस्कृती महान आहे हे विसरू नकोस. विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव आणि पुढे वाढत राहा. माझा विश्वास आहे की भविष्यात तू या देशासाठी काहीतरी नक्कीच मोठं कार्य करशील.
0: आपल्या गुरूंचे हे शब्द ऐकून सुभाष काही क्षण भारावले. कुठेतरी त्यांच्या डोळ्यात आशेचे किरण चमकायला लागले. मनात विश्वासाची एक प्रचंड लाट उसळत होती आणि जणू काही सुभाषला सांगत होती, सुभाष, गुलाम भारत पाहून तुझे अंतःकरण व्याकुळ होत आहे. स्वातंत्र्याच्या स्वप्नासाठी तुला झुंजावेच लागेल. तुझ्या जीवनाचे हेच ध्येय आहे. तू वादळांना न घाबरणारा, संकटांशी खेळणारा आहेस. राष्ट्रासाठी तुला सर्वस्व अर्पण करावंच लागेल. एक योद्धा बनून तुला लढावं लागेल. सुभाषच्या मनात उठलेल्या वादळाने त्यांचा निर्धार पक्का केला आणि सुभाषला एक नवी दिशा मिळाली. मनात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली.
1: युवावस्थेत नेताजींनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांना ब्रिटिश वसाहतवादी मानसिकतेशी प्रत्यक्ष सामना झाला. लवकरच नेताजी कॉलेजच्या मित्रांमध्ये लोकप्रिय झाले. नेताजींनाही मोठी संधी मिळाली. आपल्यासारख्या युवकांना एकत्रित करण्याची आणि त्यांना सुद्धा स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देण्याची. सुभाषचंद्र त्यांना आपले हे विचार सांगत होते. इंग्रजांशी लढणे म्हणजे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने लढावे लागेल असंही ते आपल्या चर्चांमध्ये बोलत होते.

0: विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या अनेक चर्चांमधून दिसत होता.
1: आपल्या तरुण मित्रांना त्यांनी संदेश दिला, भारत माता आज आपण सर्वांकडे अपेक्षेने पाहत आहे. ती विचारत आहे, माझ्या तरुणांनो, तुम्ही माझ्यासाठी काय करणार आहात? प्रत्येक पिढीसमोर इतिहास काही आव्हाने ठेवत असतो. आमच्या समोर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे आव्हान आहे. मला अशा तरुणांची गरज आहे ज्यांच्या डोळ्यात स्वप्ने आहेत, पण त्या स्वप्नांसाठी कठोर परिश्रम करण्याची त्यांची ही तयारीच हवी. माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्या हातात भारताचे उद्याचे स्वप्न आहे. त्या स्वप्नाला सत्यात उतरवायचे आहे. आपल्या कर्तृत्वाने, राष्ट्रप्रेमाने जगाला दाखवून देऊ की भारताची तरुणाई अजूनही महान इतिहास घडवू शकते. उठा, जागे व्हा आणि आपल्या मातृभूमीच्या गौरवासाठी कार्य करा.
0: कलकत्त्याच्या कॉलेजमधून शिक्षण घेत असताना सुभाषचंद्रांनी देशातल्या युवकांना राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. युवकांची स्वप्ने जेव्हा राष्ट्राच्या ध्येयाशी जोडली जातात तेव्हा इतिहास घडतो. नेताजींची हाक आजही काळाच्या पलीकडून ऐकू येते. उठा, जागे व्हा, संघर्ष करा आणि मातृभूमीच्या गौरवासाठी स्वतःला समर्पित करा. हीच त्यांच्या जीवनाची आणि संदेशाची खरी प्रेरणा आहे. हिमालयाचे धैर्य घ्या, गंगेचे पावित्र्य घ्या, शिवरायांचा पराक्रम घ्या आणि नेताजींचे राष्ट्रप्रेम घ्या.
1: हातामध्ये ज्ञान असू दे, हृदयामध्ये प्रेम असू दे, राष्ट्रसेवेच्या यज्ञासाठी जीवनाचे दान असू दे.
2: भारताचा अभिमान, नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रवक्ता कृष्णा जाधव आणि मानसी रांगणेकर. लेखन वर्षा परगट. संकल्पना आणि निर्माण कृष्ण भावे. जय हिंद.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित शृंखलेचा प्रथम भाग. मंडळी, श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण म्हणजे जणू निसर्गाचा उत्सवच, मनाला शांत करणारा काळ आणि संस्कृती परंपरेच्या आठवणी जागवणारा एक सुंदर महिना. श्रावण म्हणजे फक्त उपवास, पूजा अर्चा किंवा सणवार नव्हे, तर श्रावण म्हणजे नवजीवन, श्रावण म्हणजे भक्ती, श्रावण म्हणजे आठवणी आणि पावसाच्या सरींसोबत अनुभवता येणारा एक आनंद. ते म्हणतात ना, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. तर मंडळी, आता ऐकूयात या श्रावण सरींनी भिजवून टाकलेलं एक सुंदर गीत.

0: मंडळी, आपण नेहमीच म्हणतो देश माझा, समाज माझा, शहर माझं, गाव माझं आणि परिसरही माझा. पण क्षणभर थांबून स्वतःलाच विचारूयात की जर हे सगळं माझं आहे तर त्याच्यासाठी माझी जबाबदारी काय, माझं कर्तव्य काय? कारण आपण सर्वच स्वतंत्र भारताचे सुजाण नागरिक आहोत आणि सुजाण नागरिकाच्या भूमिकेत आपली जी काही कर्तव्य आहेत तीही पार पाडायचीच. तर सुजाण नागरिक म्हणजे नेमका कोण, त्याची कर्तव्य काय आणि आपल्या दैनंदिन जीवनात छोट्या कृतींमधून आपण एक जबाबदार, कर्तव्यदक्ष आणि जागरूक नागरिक कसं बरं बनू शकतो, याच विषयावर वार्ता करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मंजिरी कर्वे. ऐकूयात त्यांचे विचार.
1: सुजाण नागरिक असा शब्दप्रयोग आपण बऱ्याचदा ऐकतो आणि आपापल्या परीने संदर्भानुसार त्याचा अर्थ लावतो. तसे करताना कित्येकदा सुशिक्षित, जागरूक, तत्पर असलेल्या नागरिकाला आपण सुजाण ही पदवी बहाल करतो. पण सुजाण या शब्दाचा खरा अर्थ काय आहे हे जरा पाहूया. सुजाण नागरिक म्हणजे केवळ सुशिक्षित किंवा नियमांचे पालन करणारा नागरिक नव्हे, तर एक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून जो नागरिक देशहितासाठी आपली कर्तव्ये पार पाडतो आणि जबाबदारीने वागतो असा नागरिक. सुजाण नागरिक तो असतो जो चांगले आणि वाईट यातला भेद जाणतो, आखून दिलेल्या नियमांचे पालन करतो, समाजात विधायक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतो, इतरांच्या अधिकारांचा आदर करून स्वतःचे अधिकार वापरतो, आपली कर्तव्ये चोख बजावतो, ज्याच्या मनात सदैव देशाचा विचार असतो आणि जो कधीही माणुसकी विसरत नाही. सुजाण नागरिकात ज्या गुणांची आवश्यकता असते ते गुण म्हणजे कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव, जागरूकता, सहिष्णुता आणि लोकशाहीत सहभाग. आता कर्तव्याची जाणीव असणे म्हणजे काय, तर केवळ आपल्या अधिकारांबाबत आग्रही न राहता ते अधिकार मिळवण्यासाठी आपण आपली कर्तव्ये चोख बजावली पाहिजेत ही जाणीव त्याला असली पाहिजे. म्हणजे या देशाचा एक नागरिक म्हणून चांगले रस्ते, पूल, पाण्याची सुविधा मिळालीच पाहिजे हा आग्रह धरताना एक सुजाण नागरिक काय करतो, तर आपण आपल्या उत्पन्नावर कर भरून आपले कर्तव्य पार पाडतो का? राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करतो का? तिथल्या स्वच्छतेची काळजी घेतो का याची आधी खातर जमा करतो? तसेच इतरांच्या अधिकारांच्या आड आपण येत नाही ना याचीही काळजी तो घेतो. जागरूकता हा गुण लोकशाहीतील नागरिकाकडे असलाच पाहिजे. एक सुजाण जागरूक नागरिक आपल्या आसपास, देशात, समाजात चाललेल्या अन्यायकारक, चुकीच्या गोष्टींबाबत उदासीन न राहता, त्याकडे दुर्लक्ष न करता अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, समाजात विधायक बदल व्हावा यासाठी स्वतः पुढे होऊन प्रयत्नशील राहतो, आपल्या आसपास घडणारे अन्याय, समाजातील अनिष्ट चालीरीती, एक नागरिक म्हणून स्वतःचे अधिकार याबाबत तो जागरूक असतो. यानंतर सुजाण नागरिकात ज्या गुणाची आवश्यकता असते तो गुण म्हणजे सहिष्णुता. लोकशाहीत कर्तव्य आणि अधिकार

अधिकार यांच्यात एक प्रकारची रस्सीखेच सुरू असते. माझा अधिकार मिळवताना दुसऱ्याच्या अधिकाराबाबत मी सहिष्णुता दाखवली नाही तर लोकशाहीत शांतता आणि सुरक्षा धोक्यात येऊ शकते. स्वतःचा अधिकार वापरताना दुसऱ्याचा अधिकार जपण्याचा तोल सांभाळणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. सुजाण नागरिकात आणखी एक गुण असला पाहिजे, तो म्हणजे

आणखी एक गुण असला पाहिजे, तो म्हणजे लोकशाहीत सहभाग. कुठल्याही दबावाला बळी न पडता सुयोग्य उमेदवाराला निवडून देऊन एक सुजाण नागरिक आपले कर्तव्य पार पाडतो आणि लोकशाहीतील आपल्या सहभागाचा वाटा उचलतो. ही झाली सुजाण नागरिकाची लक्षणे. आता पाहूया त्याची प्रमुख कर्तव्ये कोणती आहेत. देशाचे कायदे आणि नियम पाळणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य असते. यात वाहतुकीचे नियम, स्वच्छतेचे नियम, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीचे वगैरे सर्वच नियम येतात. हे नियम सर्वांसाठी एकसमान असतात, ज्यामुळे व्यवहार सुरळीत आणि सुकर होतात. हे नियम न पाळल्यामुळे समाजातील व्यवस्था आणि शिस्त भंग होऊन गोंधळ माजतो. बससाठी किंवा कुठलेही तिकीट काढण्यासाठी जेव्हा एक रांग असते तेव्हा काम लवकर आणि शिस्तीत होते, पण जेव्हा लोक रांग मोडून गर्दी करतात तेव्हा मात्र खोळंबा होतो. रांगेतल्या प्रत्येकाला आपला वेळ जास्त महत्त्वाचा आहे असंच वाटत असतं, पण अशा वेळी दुसऱ्याच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे आणि थोडा धीर धरून शिस्त सांभाळली पाहिजे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हेही सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्या देशातील सार्वजनिक इमारती, रस्ते, बागा, शाळा, वाचनालये येथील स्वच्छता सांभाळणे आणि त्यांचे नुकसान न करणे ही सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या देशातील अनेक प्रेक्षणीय स्थळी अव्यवस्था, अस्वच्छता असल्याचे आपण पाहतो आणि त्याबद्दल सरकारी यंत्रणेला दोष देखील देतो. वास्तविक सरकारचे काम व्यवस्था आखून देण्याचे आहे, पण त्या व्यवस्थेनुसार आचरण करण्याची जबाबदारी ही आपलीच म्हणजे नागरिकांची आहे हे विसरता कामा नये. सार्वजनिक मालमत्ता ही माझी, माझ्या देशाची मालमत्ता आहे अशी गौरवाची भावना मनात असेल तर सार्वजनिक स्थळाचे संरक्षण आणि तेथील स्वच्छता आपसूक सांभाळली जाईल. आपले घर आपण ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो तसाच देश देखील स्वच्छ ठेवला पाहिजे ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात असली पाहिजे. पण या भावनेचा अभाव असल्याच्या खुणा आपल्याला ठिकठिकाणी दिसतात. भिंतींवर पानाच्या पिचकाऱ्या, इकडे तिकडे पडलेले कागदाचे तुकडे, प्लास्टिकचे रॅपर्स, सार्वजनिक इमारतींवर कोरलेली नावं, मोठमोठ्या शहरात देखील रस्त्यावर दिसणारे कचऱ्याचे ढीग, या सगळ्या गोष्टी नागरिकांमध्ये असलेला शिस्तीचा आणि स्वच्छतेच्या आग्रहाचा अभाव दाखवतात. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही देखील सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे. पाणी, वीज, पेट्रोल, लाकूड, वृक्ष वगैरे संसाधनांचा वापर विचारपूर्वक आणि गरजेपुरताच केला पाहिजे. या गोष्टींचा अनावश्यक व्यय थांबवला पाहिजे. पाण्याची आणि अन्नाची नासाडी करणे हे तर महापाप आहे, कारण जगात अन्न पाण्यावाचून कित्येक लोकांचा जीव जात असतो, तिथे मुबलक मिळाले म्हणून त्याची नासाडी होताना आपल्याला दिसते. यामधून नागरिकांची असंवेदनशीलता आणि बेफिकिरी दिसून येते. या संसाधनांचा संयमित वापर करणे आणि जिथे या गोष्टींचा अवाजवी वापर होताना दिसेल तिथे तो थांबवण्याचा प्रयत्न करणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न सर्वांनी एकजुटीने केला तरच यशस्वी होऊ शकेल, आणि हा प्रयत्न आपण केला तर आपल्या पुढच्या पिढीला प्लास्टिकच्या विकराळ समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. देशात अनेक घोटाळे होणे, भ्रष्टाचाराची प्रकरणे होणे ही देशासाठी आणि देशाच्या नागरिकांसाठी लांछनास्पद गोष्ट आहे. अगदी छोट्या छोट्या स्तरांवर लाच देण्याचे आणि घेण्याचे टाळणे हे सुजाण नागरिकाचे परम कर्तव्य आहे. सगळ्यांनी एकत्र होऊन हा प्रयत्न केला तर का शक्य होणार नाही. आपल्या देशाचा कारभार उत्तम प्रकारे चालवण्यासाठी सुयोग्य उमेदवाराला निवडून देणे हे लोकशाहीतील नागरिकांचे कर्तव्य असते. राजकीय प्रलोभनांना बळी न पडता राष्ट्रहितासाठी काम करणारा नेता आपण निवडून दिला पाहिजे. यासाठी सुजाण नागरिकाने डोळसपणे मतदान केले पाहिजे. आजच्या डिजिटल युगात प्रसार माध्यमांचा उपयोग सुज्ञपणे करणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य ठरते. प्रसार माध्यमांमधून लोकांच्या भावना भडकवणे आता फार सोपे झाले आहे, त्यामुळे प्रक्षोभक संदेश ऐकताना किंवा वाचताना आणि ते फॉरवर्ड करताना आधी त्यांची सत्यासत्यता पडताळून बघणे हे देखील सुजाणपणाचेच लक्षण आहे.
ही दक्षता घेतली

0: तर अफवा पसरणार नाहीत, समाजात द्वेषभावना वाढणार नाही. सुजाण नागरिक कसा असतो हे जपानच्या लोकांकडे बघून समजते. आपला देश, देशातील मालमत्ता ते उत्तम प्रकारे जपतात. मीच का करू असा प्रश्न त्यांना पडत नाही. उलट, मी जर करू शकत असेन तर मी ते केलेच पाहिजे अशी त्यांची भावना असते. स्वच्छतेचे बाळकडू त्यांना लहानपणीच दिले जाते आणि मग ती सवय त्यांच्या इतकी अंगवळणी पडते की हे लोक जेव्हा एखादा सामना बघण्यासाठी स्टेडियममध्ये जातात तेव्हा सामना संपल्यानंतर संपूर्ण स्टेडियमचा कचरा गोळा करून जागा स्वच्छ करताना ते आपल्याला दिसतात. हा सुजाणपणा आपल्या देशातल्या लोकांमध्ये दिसत नाही. आपण वाहतुकीचे नियम सहज मोडतो, भरधाव कारमधून प्लॅस्टिक रॅपर्स बाहेर भिरकावतो, क्षुल्लक कारणांवरून हमरीतुमरीवर येतो, राजकारण्यांनी दिलेल्या प्रलोभनाला बळी पडून मतदान करतो, करचोरीचे मार्ग शोधतो, वीज पाण्याचा वापर करताना विवेक ठेवत नाही, काम लवकर करवून घेण्यासाठी चिरीमिरी द्यावीच लागते हे धरून चालतो. लोकशाहीत नागरिक सुजाण असणे हे फारच गरजेचे असते, कारण लोकशाही हे लोकांचे, लोकांसाठी आणि त्यांनीच निवडून दिलेल्या लोकांनी चालवलेले शासन असते. त्यामुळे लोकशाहीच्या प्रत्येक स्तरावर असलेला नागरिक जर सुजाण असेल तरच लोकशाही यशस्वीरित्या चालू शकते. आपलं सरकार निवडणारे सरकारच्या कारभाराचे विश्लेषण करून आपली पसंती नापसंती दाखवून सरकारकडून योग्य ते काम करवून घेणारे हे जसे नागरिक असतात तसेच सरकार चालवणारे देखील देशाचे नागरिकच असतात. त्यामुळे शासक आणि प्रजा या दोघांनी सुजाण असणे ही लोकशाहीची सर्वात मोठी गरज आहे.
1: मंडळी, आपण ऐकत होतात आकाशवाणीचे वडोदरा केंद्र 93.9 MHz आणि मी मानसी आजची आपली सूत्रसंचालिका आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील रविवारी याच वेळी.